0: Talk530.ca. The opinions expressed in the following program are those of the host and their guests and do not reflect the views and opinions of the management and staff of CHLO AM 530.
1: कसे आहात मित्र मैत्रिणींनो, मी अंजली. मुंबईची चौपाटी हे आम्हा मराठी माणसांचं फार मोठं आकर्षण. मुंबईची सैर करायची आणि चौपाटीच्या समुद्राची मज्जा लुटायची हे स्वप्न असतं आपलं. पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आणि स्थानिकांसाठी रिलॅक्स होण्याचं ठिकाण म्हणजे मुंबईची चौपाटी. मग ती गिरगाव चौपाटी असो, मरीन ड्राईव्ह असो, बांद्रा बँडस्टँड असो, दादर चौपाटी असो की जुहूची चौपाटी. चौपाटीवर जाऊन समुद्रात खेळणं, वाळूत किल्ला बांधणं, घोडागाडीचा फेरफटका, नयनरम्य सूर्यास्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली चटपटीत भेळ, डोळ्यातून पाणी काढणारी झणझणीत पाणीपुरी, चविष्ट रगडा पॅटीस, थंडगार कुल्फी या सगळ्यांचा मनसोक्त आस्वाद घेणं. यात जो काही आनंद आहे तो अवर्णनीयच आहे बुवा. मरीन ड्राईव्हला दिवे लागणी झाली की रत्नहारासारखा लखलखता क्वीन्स नेकलेस अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडतो. जुहू चौपाटीला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा, माडांची झाडं, मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स आणि कितीतरी सिने नटनट्यांची घरं, खास हे सगळं बघायला लोक आजही गर्दी करतात. याच परिसरातलं पृथ्वी थिएटर आणि इस्कॉन मंदिरही पाहण्यासारखंच आहे बरं का. वर्सोवा बीच, मालाड जवळचा अक्सा बीच, बोरिवलीतला गोराई बीच ही गर्दी कमी असलेली नयनरम्य शांत ठिकाणं. आणि हो, कधी गेलात आणि नशीब असेल तर एखाद्या सिनेमाचं शूटिंगही बघायला मिळेल इथे. मग कधी जाताय मुंबईची चौपाटी बघायला आणि मज्जा लुटायला?

दसरा दिवाळी आटोपली, गुलाबी थंडी सुरू झाली, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत केलं की आपल्याला वेध लागतात संक्रांतीचे. पांढऱ्या शुभ्र काटेरी हलव्याचे, तिळगुळाच्या लाडवांचे आणि गुळाच्या पोळीचे सुद्धा. 14 जानेवारीला संक्रांत, त्याआधी तयारी सुरू होतेच. तिळाचे लाडू तयार करणं, गुळाच्या पोळीसाठी गुळ तयार करणं, आता सगळं विकत मिळतं हो, पण काही हौशी गृहिणी या सगळ्याचा घाट घालतातच. आणि हो, काळ्या साडीची किंवा छानशा काळ्या ड्रेसची खरेदी तर व्हायलाच हवी. घरात लहान बाळ असेल तर त्याची लूट केली जाते. पांढऱ्या शुभ्र हलव्याचे सुबक दागिने आणि काळ्या छानसा ड्रेस घातलेलं ते बाळरूप किती गोजीरवाणं दिसतं ना. मटार शेंगा, बोरं, सुकामेवा, रेवड्या असा सगळा खाऊ जमलेल्या बालगोपाळांमध्ये उधाळायचा, लुटायचा. या खाऊच्या लुटीनं आणि तो गोळा करणाऱ्या बच्चे कंपनीच्या जल्लोषानं सगळं वातावरणच आनंदी होतं. तो छोटुकला बालजीव आईच्या नाहीतर आजीच्या मांडीवर बसून टप्पोऱ्या डोळ्यांनी सगळं निहाळत असतो. नवपरिणीत दाम्पत्याचा सुद्धा संक्रांत सण केला जातो. काळ्या भोर साडीवर पांढऱ्या शुभ्र आणि केशरी हलव्याचे दागिने कसे खुलून दिसतात. नववधूचं ते साजीर सुंदर रूप अगदी बघण्यासारखं. जावई बापूंना चांदीच्या वाटीत हलवा द्यायचा, तो मान असतो बरं त्यांचा. आणि या सगळ्या प्रथा आपल्या कुवतीनुसार पार पाडायच्या, मजेनं आनंद लुटायला, रुसवा फुगवा नकोच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आनंद लुटा, राग लोभ रुसवे फुगवे सोडा आणि मज्जा करा. नात्यांचे धागे अधिक बळकट करा, हाच संदेश.

0: रात्री मस्त झोप झालेली असली आणि सकाळी उठल्याबरोबर छानपैकी गरमागरम आल्याचा चहा आणि ताजं वर्तमानपत्र मिळालं की दिवसाची सुरुवात अगदी झक्कास होते आणि मग वेध लागतात ते ब्रेकफास्ट अर्थात न्याहारी किंवा नाश्त्याचे. किती वेगळे वेगळे पदार्थ बनतात मराठी घरांमध्ये न्याहारीचे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ प्रत्येक ठिकाणच्या चवी वेगळ्या. वेगळे पदार्थ, पोहे, उपमा, थालीपीठ हे तर सगळीकडेच बनतं, पण कुठे पोह्यात गाजर, मटर, फ्लॉवर घातला जातो तर कुठे शेंगदाणे. काही ठिकाणी उपमा बनतो तर काही ठिकाणी थोड्या वेगळ्या चवीचा हळदीची फोडणी घातलेला उपम्याचाच भाऊ म्हणजेच तिखट मिठाचा सांजा बनतो. कुठे भाजणीचं थालीपीठ तर कुठे ज्वारीच्या पिठाचं, काही ठिकाणी मिश्र पिठाचं तर कधी तांदळाच्या पिठाचं, कधी कांदा कोथिंबीर घालून तर कधी काकडी किसून. विदर्भातली भरपूर तेलावर कणिक खमंग भाजून केलेली उकडपेंडी हाही भन्नाटच प्रकार बरं. कोकणातली तांदुळाची पेज, केळीच्या पानावरच्या पानग्या, आंबोळ्या, तांदुळाच्या पिठीची आंबट तिखट उकड, पुण्यातली कोल्हापूरकडची चविष्ट मिसळ, बटाटे वडा, साबुदाणा वडा, मुंबईचा फरमास वडापाव, इराणी हॉटेलमधला ब्रून मस्का, कटिंग चहा, मराठवाड्यातले शेंगोळे, चुरमुऱ्यांचा उपमा, त्याला सुशीला असं नाव आहे बरं, खानदेशातली कळण्याची भाकरी, चटणी, ज्वारीचे खुमासदार धपाटे, नागपुरातले तर्री पोहे, जिभेला तिखट चटका देणारा आलूबोंडा, किती प्रकार, सगळेच पौष्टिक आणि चविष्ट, करायला सोपे आणि खायला मस्त. करून बघाच मग.
1: नाहीतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे नाहीतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा.

सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो बसला कचा चा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला माझे ना राहू सारे हसवू या दुनिया